मोगाळ आयकप्यांक सुप्रभात आणि योगार 105.4 मेघाट्साचेर तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. सगळ्यांक सुप्रभात उर्भेभरीत सकाळ उणयता. मोगाळ आयकप्यानो तशेंच आमकां आयकात आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय जिचें नांव जावन आसा न्यूज ऑन एर. आमची विविध भारती आणि म्हादय ही दोन चॅनलां देखून तुमच्यान आयकूं येतात. मोगाळ आयकप्यानो आजवार मंगळार भारतीय सौर दीस 5 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यारूच 26 मे 2026 सकाळची 5 वरां जावन 56 मिनटां जाता आनी आमी आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो. सुप्रभात.

104 मेघाडचा तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. मोकळ्या पॅनल सोबत जाऊन 5 मिनिटं जातात. आता ऐकूया आज विदर्भाच्या कार्यावळींची रूपरेषा.

ऐकूया आज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा. सवर जाऊन 10 मिनिटांचेर तुमकां ऐकपाक मेळटली पुष्पांजली ही कार्यावळ. त्या उपरांत सवर जाऊन 32 मिनिटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आयज आयकात सदाशीत आयहोळे हांचे गायन राग विभास, आणि त्याच उपरांत रत्नाकर पै हांचे गायन तुमकां ऐकपाक मेळटले राग बहादुरी तोडी ह्या रागांतल्यान. मोगाळेपणू 7 वर जाऊन 10 मिनिटांचेर नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली, आणि त्या उपरांत कातारांचो आस्वाद घ्यात 8 वर जाऊन 15 मिनिटांचेर. सदाबहार ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली 9 वरांचेर तुमकां ऐकपाक मेळटली.

अली आदल्या हिंदी फिल्म गीतांची ही सुंदर अशी मैफिल. धावर जाऊन 10 मिनिटांचेर आयकात मराठी संगीताचो कार्यक्रम. ह्या कार्यक्रमांत तुमकां आयकपाक मेळटली तरेकवार अशी मराठी गीतां. 11:05 आयकात हिंदुस्थानी कोंकणी सॉंग्स तुमच्या खातीर FM रेनबो वयल्यान. मोगाळ केप्यानो 12:10 चित्ररंजन ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली. आनी त्या उपरांत दनपारच्या 1:05 तुमच्या जेवणा वांगडा तुमची सांगात करतली आमची कातारांची कार्यावळ. 2 वरांचेर आयकात मराठी भावगीतांची कार्यावळ. आयकात तरेकवार अशी भावगीतां आमच्या FM रेनबोच्या मराठी भावगीत म्युझिक.

एफ एम रेनबोच्या मराठी भावगीत म्युझिक ह्या कार्यावळीतल्यान दनपारच्या 2:32 ऐकात वेस्टर्न म्युझिकान ज्यूक बॉक्स ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ आणि त्या उपरांत 3 रिदम्स अँड ब्लूज ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. मोगाळ ऐकप्यानू 4:05 वेस्टर्न म्युझिक रिक्वेस्ट प्रोग्राम तुमकां ऐकपाक मेळटलो आनी त्या उपरांत 5:10 रॉक ऑन ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आयज ऐकात रवींद्र घांगुर्डे हांचे गायन राग मारू बिहाग आणि त्या उपरांत 4:05 रेनबो सांज ही तुमची आमच्या आवडीची अशी कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली. मोगाळ्या कप्यानू रेनबो सांज जाल्या उपरांत 7:10 हॅलो चित्ररंजन फोन इन कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली आणि त्या उपरांत 8 घ्यात कातारांचो आस्वाद. 8:30 सदाबहार ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली आणि त्या उपरांत 9 ट्युजडे ट्विस्ट ही कार्यावळ तुमकां आयज ऐकपाक मेळटली. वेस्टर्न म्युझिकाच्या कार्यावळीन द कंट्री म्युझिक आर ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 10:05. 11:10 आयज ऐकात वेस्टर्न म्युझिक कार्यावळीन हार्ट टू हार्ट ही वेस्टर्न म्युझिकाची कार्यावळ आणि मोगाळ कप्यानू ही आशिल्ली आयज विद्रोपाच्या कार्यावळींची रुपरेषा. अशोच तरेकवार आणि मनोरंजन करपी कार्यावळी ऐकपा खातीर ट्यून करात आमची एफ एम रेनबो विविध भारती आणि म्हादय ही 3 चॅनलां देखून तुमच्यान ऐकपाक येतात. मोगाळ्या कप्यानू तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल.

सवर जाऊन 10 मिनटं आणि 7 सेकंड जातात. मोगाळ ऐकप्यानो, आता वेळ जाता पुष्पांजली ह्या कार्यावळीचो. श्री गणेशाय नमः. मोगाळ ऐकप्यानो, आजवार मंगळ सगळ्यांचे लाडके आणि प्रिय गणेश हांचो दीस. दुख हरून सगळ्यांच्या पदरान सुख घालपी विघ्नहर्ता, जिणेन आशेचे किरण आणि सकारात्मकतेचे एक वेगळे प्रतीक जावन आसा. सगळ्यांचे स्वागत करता पुष्पांजली ह्या भक्तिमय गीतांच्या कार्यावळीत. आणि पहिल्या सुवातेर ऐकूया विनय कुमार थळी ह्यांच्या आवाजातल्यान हे गीत.

हो आशिलो विनय कुमार थळी हांचो आवाज ह्या सुंदर अशा गिता खातीर. मोगाळक पेनू कार्यावळ मुखार व्हरतना आतां आयकुया सुरेश वाडकर हांचो आवाज ह्या मुखावेल्या गिता खातीर.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर हांणी समाजाक भक्ती मार्ग दाखयलो आणि तांचीच ही रचना तुम्ही ऐकली. भक्ती भावाचो मार्ग दाखवपी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर हांची ही रचना तुम्ही ऐकली आमच्या पुष्पांजली ह्या कार्यावळीत. आणि स्वर आशिले सुरेश वाडकर हांचे मोगळेपणू पुष्पांजली ही कार्यावळ तुम्ही ऐकतात. आणि कार्यावळीन मुखावयले गीत जॉर्ज हांच्या आवाजातल्या

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
1: वेव्स

नमस्कार अवक्षता, यूएसएस का मुख्य खबरों। 28 ते 30 मे मेरेन मांडवी, जुवारी, शापोरा, तेरेखोल, नयान उदका तपासणी चलतली। गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्या निमतान उपराष्ट्रपती डॉ सीपी राधाकृष्णन गोंयांक भेट दितले। पेट्रोलाचो दर 2.61 रुपयांनी जाल्यार डिझेलाचो दर 2.71 रुपयांनी वाडिल्ल्यान हेर राज्यांसयत गोंयांतूय पेट्रोल आनी डिझेल म्हारग जाला। 2027 वेंचणूक पयली गोंयांत एसटी समाजाक राजकीय आरक्षण दिवपाचें मुखेलमंत्र्यांचें आवाहन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या सिक्कीमाच्या दौऱ्यार आसतल्यो। आयुष मंत्री प्रतापराव जाधव हांणी सरकार योग आनी सैमीक विकृती वरवीं देशभरांत प्रतिबंधात्मक भलायकी सेवा घटमूट करता अशें सांगलां। पंजाबांत नगरपालिका वेंचणुके खातीर मतदान सुरू जालां। 8 नगरपालिका, 75 नगरपालिका आनी 20 नगरपंचायती खातीर मतदान सुरू आसा। केंद्रीय घरमंत्री अमित शाह फुडल्या कांय दिसांनी भारताच्या शिमेवेल्या वाठारांनी भेट दिवन सुरक्षा संबंधीत बसका घेतले। आयज नवी दिल्लीत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेचे यजमानकी सांबाळटले। आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीस न्यूज रिडर्स कम ट्रान्सलेटर ह्या वर्गावरी तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयता। आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तीन पणजी हांगा सादर करचो। अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून आसा। अस्तंत आशियान चालू आशिल्ल्या संकश्टां मदीं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण हांणी इंधन, सारें आनी विदेशी मुद्रा हांचेर भर दिवपाचो उलो मारला। जम्मू काश्मीरांत आडकून पडिल्ल्या सुमार 300 पर्यटकांक सोडोवपा खातीर गुलमार्गांतली बचाव कार्यावळ सोंपली आनी सगळ्या लोकांक सुरक्षीतपणान भायर काडल्यात। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळीत तुम्ही ऐकले सदाशिव आयहोळे यांच्या गायन राग विभास, आणि आता या उपरांत ऐकूया रत्नाकर पै यांच्या गायनान राग बहादुरी तोडी.

इष्टानू हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुम्ही ऐकले रत्नाकर पै हांचे गायन राग बहादुरी थोडी आणि याबरोबर आमची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगाच सोपता.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
1: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर असा.
3: उमेदवार खयचे शाखेची पदवी मेळयल्लो असपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्षा.
2: कोकणी भाषेचे गिन्यान तसेच

0: हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
4: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

0: नमस्कार, गोवा मोगाळकेपणू पेनू सगळ्यांक येवकार आनी देव बरो दीस दिवं. आजवार मंगळार भारतीय सौर दीस 5 जेश्ठ 1948, म्हळ्यारूच 26 मे 2026. 7 वरां जावन 11 मिनटां आनी 35 सेकंड जातात. तुमी आयकतात आमची तुमच्या आवडीची अशी कार्यावळ नमस्कार गोवा. मोगाळकेपणू विचार हे मनशाच्या जिणेंत खूब म्हत्वाचे आसता. सगळ्यांचे स्वागत करता नमस्कार गोवा ह्या कार्यावळीत. आणि आता ऐकूया आजच्या दिसाचो विचार किरण.
1: बंगाली लेखक, कवी, संगीतकार आणि क्रांतिकारी काझी नजरुल इस्लाम हांची आज जयंती. त्या निमतान तांचे हे विचार.
2: आम्ही सगळेच पापी असतात. जो मेरेन हेरांची पापा आमी फकत पळयतात, आमकां जर नितळ जावपाक जाय जाल्यार सरभोवतणच्या लोकांक चुकीचे मार्गान वचूंकच आमी दिवं नजो.

0: 26 मे दिनविशेष. आयचो हो दीस कितल्याशाच खाशेलपणांनी भरिल्लो आसा. भारतीय वनस्पती वैज्ञानीक बेंजोथॉन पियरी पाल हांचो आयज जल्माचो दीस. तांचो जल्माचो दीस 26 मे 1906 वर्सांतलो. तर आधुनीक तेलुगू गद्याचे जनक कुंदकुरी विरेशलिंगम हांचो आयज स्मृतीदीस. आंध्राच्या सांस्कृतीक परंपरेंत युग प्रवर्तक स्थान आशिल्ले राव बहादूर विरेश लिंगम कुंदकुरी हांचो आयज स्मृतीदीस. आधुनीक तेलुगू गद्याचे जनक अष्टपैलू लेखक पत्रकार आनी समाज सुधारक अशी तांची वळख. भारतीय प्रबोधन काळांत आधुनिकता लोकांमेरेन पावोवपाच्या कार्यांत ह्या लेखकान तर्कशास्त्र नितीशास्त्र ज्योतिष प्राणीशास्त्र व्याकरण कादंबरी नाटकां अशे साहित्य प्रकार हाताळे. राजशेखर ही तांची दीर्घ अशी कादंबरी तेलुगूतली आद्य कादंबरी अशें मानतात. गद्य टिकन्ना गद्य ब्रह्म अश्यो पदव्यो तांकां फावो जाल्या. आयज तांचो स्मृतीदीस. गीतांजली श्री लिखित रेत समाधी ह्या पुस्तकाच्या इंग्लीश भाषांतरात टॉम्ब ऑफ सेंट ह्या पुस्तका खातीर 2022 वर्साचो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मेळ्ळो तो आयचेच दिसा 26 मे हे दिसा. नरेंद्र मोदी हांणी भारताचे पंतप्रधान म्हणून सुत्रां हातांत घेतिल्ली 2014 वर्सा आयचे दिसा. तर श्रीहरिकोटा हांगाच्यान PSLV-C2 ह्या ध्रुवीय उपग्रह वाहकान भारताचो ISSP-4 कोरियाच्या किटसेट आणि जर्मनीचो DLR टपसेट या 3 उपग्रहांक तांच्या कक्षेंत यशस्वीपणान पावयले तो दीस आयचो 1999 वर्सांतलो. मुंबय आशिल्ल्या न्हावा शेवा बंदराचे उद्घाटन जाल्ले आयचे दिसा 6 मे 1989 वर्सा. बांगलादेशांत बुरुंगा हांगा पाकिस्तानी लष्करान 1896 वर्सा आयचेच दिसा म्हळ्यार 6 मे हे दिसा निकोलस 2 हे रशियाचे झार जाल्ले. आयचे हे दिसा जल्मल्ले भारतीय अमेरिकन दिग्दर्शक निर्माते आनी पटकथा लेखक तारसेम सिंग तांचो जल्म 26 मे 1961 वर्सांतलो. तर भारतीय शिक्षण तज्ञ ज्योती गोगटे हांचोय जल्म आयचोच 26 मे 1956 वर्सांतलो. महाराष्ट्राचे 14वे मुखेलमंत्री विलासराव देशमुख हांचो जल्म जाल्लो आयचे दिसा 26 मे 1945 हे दिसा. भारतीय अभिनेत्री आणि गायिका मनोरमा हांचो जल्म आयच्या दिसाचो 26 मे 1957 वर्सांतलो. तांच्या अभिनय कारकिर्दीचो सन्मान करीत भारत सरकारान पद्मश्री भेटोवन तांचो सन्मान केल्लो. आयज आमी याद काडटा नाटककार कवी आनी विनोदी लेखक राम गणेश गडकरी हांची. आयज तांचो स्मृतीदीस. तर ह्यो आनी अश्यो अनेक घटना नोंद करता आयचो हो दीस 26 मे.
1: दिनविशेष.
2: तुमच्या सांगताक आसा नमस्कार गोवा ही कार्यावळ आणि कार्यावळ मुखार व्हरतना ऐकूया एक मोगळ अशे सुंदर सोबीत गीत तुमच्या खातीर.

मग रात्रपर्यंत मी ऐकलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर ह्यांच्या आवाजातल्या हे सोबीत सुंदर असे गीत आणि नमस्कार गोवा ह्या कार्यावळीत मुखार वयताना ऐकूया विंध्या वस्त नायकांचो आवाज ह्या मुखावयल्या गीता खातीर.

0: मग ऐकप्यानो, तुम्ही ऐकतात बिंदे आवाज नाईक हांचो आवाज नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन. 7:25 आजाद येता आणि वेळ जाता कोकणीतल्यान प्रादेशिक खबरांचो. काहीच घेण्या भितर ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्या निमतान उपराष्ट्रपती डॉ सीपी राधाकृष्णन गोंयांक भेट दितले. कला अकादमीन जावपी घटक राज्य दिसाच्या सुवाळ्याक उपराष्ट्रपती मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हे 29 मे गोंयांत पावतले. शेनवारा 30 मे सकाळी 10 वरांचेर कला अकादमीक घटक राज्य दिसाची मुखेल कार्यावळ जातली. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत तशेंच हेर मानेस्त कार्यावळीक हाजीर आसतले. ही कार्यावळ जाले उपरांत दनपरां 12:30 वरांचेर उपराष्ट्रपती एनआयओक भेट दितले. गोंयांतल्या एसटी समाजाच्यो मुखेल मागण्यो भाजप सरकार सत्तेर आसतनाच मान्य जाल्यात. आतां ह्या समाजाक राज्यांत राजकीय आरक्षणही भाजप सरकारच दितले अशें उतर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिलें. 2027 वर्सा जावपी विधानसभा वेंचणुके आदी हें आरक्षण मेळटलें अशें तांणी सांगलें. गोंय राज्याचे आदिवासी कल्याण खातें आनी उटा ह्या संघटनेन आंबावली केपें हांगा घडून हाडिल्ल्या प्रेरणा दिसा कार्यावळींत ते उलयताले. एसटी समाजाच्यो हेर मागण्यो सरकार मान्य करतले अशें आश्वासन तांणी दिलें. 25 मे 2011 ह्या दिसा जाल्ल्या आंदोलन हांगा मंगेश गांवकर आनी दिलीप वेळीप ह्या दोन तरणाट्यांक मरण आयलें. त्या दिसाचो उगडास म्हणून दर वर्सा हो दीस प्रेरणा दीस म्हणून पाळटात. ह्या वेळार मुखेलमंत्र्यांचे हस्तुकी आदिवासी कल्याण खात्यान तयार केल्लो विजन डॉक्युमेंट सयत धरती आबा सुविधा केंद्र, राना अधिकार एटलास, सुधारीत अटल आवास योजना, आदिवासी पाककला पुस्तक आदीचे उक्तावण केलें. ह्या वेळार रान अधिकार कायद्या खाला लोकांक जमनीच्यो संदी वाटल्यो. वेंचणूक जावपी 11 नगरपालिकांच्या प्रभांगाचो आंकडो निश्चित करपी अधिसुचोवणी राज्य वेंचणूक आयोगान जारी केल्या. हे प्रभाग 2011च्या जनगणने सुमार निश्चित केल्ल्या लोकांच्या आधाराचेर केल्या. 2021 हाच्या वेंचणुकेच्या तुळेन मडगांव, मुरगांव आनी कुडचडे, काकोडा नगरपालिकेन दरेकी 2 प्रभाग वाडल्या. वाळपय, पेडणे, सांगे आनी म्हापसा नगरपालिकेचो 1 प्रभाग वाडूंक ना. काणकोण, केपें, कुंकळ्ळी आनी दिवचल नगरपालिकेची दरेकी 1 प्रभाग वाडला. इतले मजगती प्रभाग फेररचणुकेची प्रक्रिया लेगीत राज्य वेंचणूक आयोगान सुरू केल्या. प्रभाग फेररचणुके खातीर अधिकाऱ्यांची नेमणूक केल्या. मडगांव, मुरगांव, म्हापसा, कुडचडे, काकोडा, दिवचल, कुंकळे, केपें, काणकोण, वाळपय, पेडणे आनी सांगे ह्या 11 नगरपालिकांचो कार्यावळ एप्रील आनी मे म्हयन्यांत सोंपला. कार्यावळ सोंपिल्ल्या पालिकांचेर सरकारान प्रशासकाची नेमणूक केल्या. प्रभाग फेररचणूक योग्य तरेन जावपा खातीर सरकारान सगळ्या 11 नगरपालिकांच्यो वेंचणुको फुडें धुकल्ल्या. प्रभाग फेररच

नमस्कार गोवा मोगाळकरांनो, तुमच्या सांगता कसा. नमस्कार गोवा ही कार्यावळ 105.4 मेघाट्सचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. आणि तुमच्या वांगडा असा आमची नमस्कार गोवा ही कार्यावळ. मोगाळकरांनो आणि इश्टांनो, हालींच खूप जणांचे फेअरवेल जाल्यात, सेंड ऑफ जाल्यात. आणि ह्या दरम्यान मे जून महिन्यात कॉलेजीतले याद्यो तशेंच कॉलेज डेज याद येवपाक लागतात. आणि अशाच खिणार आता ऐकूया विशाल दादलानी आणि शेफाली एल्वारीस हांच्या आवाजातल्यान हे गीत कॉलेज डेज याद करून दिवपी तुमच्या खातीर.

0: तुम्ही ऐकले कल हो ना हो ह्या फिल्मातले हे गीत वसुंधरा दास के केशान आणि लॉय ह्यांच्या आवाजातल्यान, शंकर एहसान लॉय आणि संगीतबद्ध केल्ले हे गीत आणि जावेद अख्तर हांची ही रचना आशिल्ली ह्या गीता खातीर. मोगाळक पॅनो नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगता कसा आणि कार्यावळीन घेऊ एक लहानसो ब्रेक.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपला नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स

0: गीता
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: मोगळकपणू तुमच्या सांगताक आसा नमस्कार गोवा ही कार्यावळ. मोगळकपणू सध्या चालू असलेलो मराठी म्हयनो म्हळ्यार ज्येष्ठ, त्याचबरोबर अधिक मास असे म्हणून ज्याका आम्ही ओळखतात. आणि अधिक मासूय ह्या महिन्या भितर चालू असा आणि पुरुषोत्तम मास असे त्याका म्हणतात. ह्या महिन्यात हिंदू पंचांगात खूप विविध अंगांनी असे महत्व असा. पुरुषोत्तम मास म्हणतात ह्या महिन्यात स्वतः भगवान विष्णून आपले नाव दिला म्हणून त्याका पुरुषोत्तम मास असे म्हणतात. ह्या काळात केलेली उपासना, नामस्मरण, दानधर्म किंवा इतर जो काही विधी असतात त्यो खूप शुभ असे मानले वता. ह्या महिन्यात खंयचेय शुभ काम करप किंवा व्रत वैकल्य करप खूप महत्वाचे असता. त्याचबरोबर हिंदू पंचांगात अधिक मास हो खूप धार्मिक महिनो असे मानले वता. नमस्कार गोवा ही कार्यावळ तुम्ही ऐकतात. कार्यावळीन मुखावेले गीत चेन्नई एक्सप्रेस ह्या फिल्मातले.

Mogara kapanun na maskar goa ha kalorin dominictes aikale chane express ya filmat legit. Tarami zanun getali adhik mas ya mahina che mahatva. Hindu dharman ya mahina bhagwan vishnu che naav dila. Ya mahino sadhana bhakti jap ani dan dharma khatir khup pavitra mantat. Ya mahinan log upas kartat purana vastat ani devran vachun devachi aradhana kartat. Ho kaal manachi shanti ani atmik bala khatir yogya mantat. ह्या महिन्यात जास्तसे विवाह लग्न कार्य त्याचबरोबर घरप्रवेश अशा जी शुभ कार्य असतात ती टाळी वेता ह्या महिना फक्त देवाच्या भक्ती खातीर आणि साधेपणा खातीर दवरतात. ह्या महिन्यात दान केल्याचे पुण्य मिळता आणि त्याचबरोबर आत्मचिंतन आणि आत्मशुद्धी खातीर हो महिनो ओळखलो वेता. 33 आकडो जो असा तो ह्या महिन्यात खूप महत्त्वाचा असता कारण 33 कोटी देवतांक प्रसन्न करपा खातीर दर 33 जे साखरेचो व पदार्थ ह्या महिन्यात दान करपाची पद्धत ह्या महिन्यात असा. ही एक अशी काळाची वेळ असा जी सुमारे 33 महिन्यानंतर येता असे म्हणले वेता आणि असे अधिक मासाचे महत्त्व ह्या हिंदू पंचांगान आमच्या हिंदू संस्कृतीन ह्या अधिक मसाग आहात. मोगाळ्याक पेनो नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन मुखावयले गीत तुमच्या खातीर पंडित सोमनाथ बुवाचारी हांच्या आवाजांतल्यान. डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांची रचना आणि पंडित सोमनाथ बुवाचारी हांचा आवाज. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन.

तुम्ही ऐकलो पंडित सोमनाथ बुवा आचारी यांचं आवाज. नमस्कार गो आय हा कार्यावळी मुखार वळताना ऐकूया बालकराम यांच्या आवाजातल्या हे मोगळ असे गीत.

शंकर रामाणे यांची ही रचनाशैली बालकराम हांचा आवाज यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत तुम्ही ऐकले. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन आणि ह्या गीताबरोबर आमची नमस्कार गोवा ही कार्यावळ हांगाच सोपता.

मंगळाक पेनू तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. 8 वरां जायत येता. कांयच खिणा भितर सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान समाचार प्रभात आयकपाक रावात.

105.4 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. मग 98.8 वर जाऊन 15 मिनिटं आणि 22 सेकंड जातात वेळ जाता कातारांच्या कार्यावळीचं. कातारांच्या कार्यावळीन पहिल्या सुवातेर ऐकूया पीटर व्ही फर्नांडीस यांच्या आवाजातल्यान हे मोगाळचे कातार.

मग काकाबांनो, कातारांची कार्यावळ तुमच्या सांगता कसा आणि कातारांचा आस्वाद तुम्ही आम्ही घेतात ह्या कातारांच्या कार्यावळीतल्यान. आयज कोणा ना कोणाचो तरी बर्थडे आसपाक शकता. सो त्या खातीर ह्या खिणार आयकुया लॉर्ना आणि एच ब्रिटोन हांच्या आवाजांतल्यान हॅप्पी बर्थडे हे कातार.

0: Szalatan kékkati.
1: कोणाचो बर्थडे असला तेका हॅप्पी हॅप्पी हॅप्पीस बर्थडे म्हणीत कातरांची कार्यावळ मुखार व्हरता. रोज आणि संगती गायता मोगाची सोची हे कातार.

रोज आणि संगती यांच्या आवाजातल्या हे कातार तुम्ही ऐकलंय आमच्या कातारांच्या कार्यावळीत. मुखार वयतना ऐकूया लॉर्ना हांच्या आवाजातल्या अमेरिका पावशी हे कातार.

तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल आणि तुम्ही ऐकत आली कातारांची कार्यावळ. या उपरांत नऊ वरांचेर तुमकां ऐकपाक मेळटली सदां.

बाहरी आदल्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ मोगळ्या कप्यानो कातारांच्या कार्यावळीन आम्ही घेतला एक लहानसो ब्रेक. तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्यांची आयज नवी दिल्लीत बसका जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या सिक्कीम भेटेर वतल्यो. जम्मू काश्मीरात गुलमार्ग गोंडोला रोपवेच्या कॅबिनात आडकून पडिल्ल्या 300 परस चड पर्यटकांक सुरक्षीत सोडयल्यात. फुटबॉलात काल गोंयात मडगांवांत जाल्ल्या SAFF बायलांच्या वस्तादपण सर्तीत भारतान मालदिवाक 11-8 अशें हारयले. आनी IPL क्रिकेट क्वॉलिफायर 1 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंगड गुजरात टायटन्सा आड खेळटलो. आता पुराय खबरो. आयज नवी दिल्लीत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेची यजमानकी सांबाळटले. ऑस्ट्रेलियेचे विदेश वेव्हार मंत्री पेनी वॉंग, जपानचे विदेश वेव्हार मंत्री तोशी मित्सू मोटेगी आनी अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो हे बसकेत वांटो घेतले. हातूंत प्राधान्य क्षेत्रांतल्यान क्वॉड सहकार्याक मुखार व्हरपाविशी विचारांचे दिवप घेवप जातले. चालू आशिल्ल्या क्वॉड उपक्रमांच्या प्रगतीचो नियाळ घेतले आनी भारत पॅसिफीक वाठारांतल्या हालींच्या घडामोडींचेर आनी परस्पर हिताच्या हेर आंतरराष्ट्रीय प्रश्नांचेर विचार जातलो. ऑस्ट्रेलिया आनी जपानचे विदेश वेव्हार मंत्री काल दिल्लीत पावले. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो ह्या म्हयन्याच्या 23 तारखेसावन 4 दिसांच्या भारत भेटेर आयल्यात. अंदू विदेश वेव्हार मंत्र्यांची बसका संवसारीक अनिश्चितताय आनी अस्तंत आशिया संकश्टाच्या काळात जाल्या. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आनी जपान हांचो आसपाव आशिल्लो क्वॉड हो एक मुखेल गट म्हूण उदेला, जो भारत पॅसिफीक वाठारांत शांतताय, सुरक्षिताय आनी स्थिरतायेचेर लक्ष केंद्रीत करता. भारत पॅसिफीकाक आदार दिवपाक क्वॉडान भलायकी, सुरक्षा, हवामान बदल, तंत्रज्ञान ह्या सारख्या समकालीन प्रश्नांचेर आनी आव्हानांचेर लक्ष केंद्रीत करून प्रादेशिक देशांक घटमूट करपाचो सकारात्मक आनी वेव्हारीक मार्ग आपणायला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या सिक्कीमाच्या भेटेर वतल्यो. सिक्कीमात त्यो वेगवेगळ्या कार्यावळींक हाजीर रावून जायत्या सुवातींनी भेट दितल्यो. सांजे वेळार त्यो गंगटोकातल्या नामगेल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटोलॉजीक भेट दिवपाचे आसात. फाल्यां राष्ट्रपती मुर्मू नाथुला पासाक भेट दितल्यो. थंय त्यो नाथुलाक सैनिकांवांगडा संवाद साधपाच्यो आसात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा फुडल्या कांय दिसांनी भारताच्या शिमेवयल्या वाठारांनी भेट दिवपाचे आसात आनी सुरक्षा संबंधीत बसका घेतले. मंत्री शहा काल राती राजस्थानातल्या बिकानेरात पावले. गृहमंत्री आयज सकाळी BSFच्या सांचू शिमे चौकीक भेट दितले. थंय सुरक्षा दळाच्या कर्मचाऱ्यांकडेन संवाद साधतले आनी तांचे खातीर कल्याणकारी येवजण्यांचे उक्तावण करतले. दनपारां ते बिकानेरातल्या शिमवाठारांतल्या सुरक्षा परिस्थितीचो नियाळ घेवपाचे आसात. तेल आनी भांगर सारकेल्या आयात केल्ल्या वस्तूंचो वापर उणो केल्यार देशाची अर्थवेवस्था आनी परकी चलनाचो साठो घटमूट जातलो अशें सांगून केंद्रीय वीज मंत्री मनोहरलाल खट्टर हांणी इंधन संवर्धनाचें आवाहन राष्ट्रीय हितांत आसा अशें सांगलां. हरियाणाच्या जिंद जिल्ह्यांत मिडिया कडेन उलयतना इंधन वाटोवपा खातीर आपल्या अधिकृत काफेंतल्या वाहनांचो आंकडो उणो केल्ल्याचें मंत्री खट्टर हांणी सांगलें. सामाजीक जागृताय आनी सुदारणा करपाचो हेत आशिल्ल्या सेल्फी वीथ डॉटर आनी गालीबंद घर अभियान ह्या मोहिमेसयत सुनील जगलान हांच्या सामाजीक उपक्रमांची तांणी तोखणाय केली.
1: जागलान जी से हमारा बहुत पुराना संबंध है. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ का अभियान भी मोदी जी की प्रेरणा से देश भर में चला और उसी दौरान उस

0: मुहिम को तेज करने के लिए इनका जो इनिशिएटिव था सेल्फी विद डॉटर्स, उसने उस अभियान को गति देने में बहुत काम किया। प्रधानमंत्री जी ने स्वयं इसका नोटिस लिया और मन की बात में इसका उल्लेख भी उन्होंने कई बार किया।
1: वाढत वचपी वीज मागणीचो उल्लेख करून मंत्री मनोहरलाल खट्टर हांणी देशांत 21 मे दिसा 271 गिगावॅट विजेची चडांत चड मागणी नोंद जाल्या जी पुराय जाली अशें सांगलें। जम्मू काश्मीरांत गुलमर्ग गोंडोला रोपवेच्या कॅबिनांत आडकून पडिल्ल्या सगळ्या पर्यटकांक सुरक्षीतपणान सोडयल्यात। केबल काराच्या 65 कॅबिनांत 300 परस चड पर्यटक आडकून पडिल्ले, कांय जाण जमनी वयल्यान सुमार 500 फूट उंचायेचेर आशिल्ले। बायलां आनी भुरगीं सयत पर्यटकांत भय निर्माण जाल्लो अशें अधिकाऱ्यांनी सांगले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात।
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।

0: आता मुखावेल्यो खबरो. भौशीक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपनींनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हांणी वेगवेगळ्या राज्यांनी इंधनाची वाढत्या प्रमाणात मागणी पळोवन देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची अखंड उपलब्धताय दिवपाचे आश्वासन गिरायकांक दिला. भौशीक क्षेत्रातली तेल कंपनी अखंडित इंधन पुरवण आणि कार्यक्षम जाळे सांभाळपाखातीर वितरण व्यवस्थापन चालू दवरतात. फाटल्या दिसांनी पेट्रोलियम उत्पादनांची मागणी बरीच वाढल्या. गोंयात 1 मे ते 24 मे 2026 ह्या काळात पेट्रोलाचे किरकोळ विक्रीत फाटल्या वर्साच्या ह्याच काळाच्या तुळेत 7.2% वाढ झाल्या, जाल्यार डिझेलाची किरकोळ विक्री 10.07% वाढल्या. संवसारीक भलायकी संघटनेन काँगो आणि युगांडाच्या लोकशाय प्रजासत्ताकात इबोला दुयेंसाचो प्रकोप हो आंतरराष्ट्रीय भौशीक भलायकी आणीबाणी आशिल्ल्याचे जाहीर केल्या उपरांत नागरी विमान येरादारी महासंचालनालयान विमान कंपन्यांखातीर मानक संचालन प्रणाली जारी केल्या. युगांडा आणि काँगो कडेन संपर्क साधपी विमान कंपन्यांनी प्रवासी देवचे पयली स्वघोषणापत्र सादर करप सक्तीचे आसा आणि तो फॉर्म दाखल करून ताची खात्री करप महत्वाचे आसा असे डीजीसीएन सांगला. देशातल्या एलपीजीच्या शुद्धीकरण कारखान्यांचे उत्पादन दिसाक 50,000 टन मेरेन वाढयला. भारतीय प्रवासी लोकांखातीर भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास त्यांच्या संपर्कात असात असे परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या संयुक्त अरब अमिरात भेटीचेर भर दितना जयस्वाल हांणी जायत्यो महत्वाच्यो कबलाती जाल्यात, जाका लागून भारताचे उर्जा सुरक्षेक चालना मेळा असे म्हळा.
1: Several key agreements were signed during the visit which have given a boost to India's energy security, in particular on supplies of LPG, as also strengthening our strategic petroleum reserve. There were agreements on investments, so flow of fresh investments from Abu Dhabi, from UAE to Indian entities in infrastructure and other sectors. In addition, we also signed a framework for the defense strategic partnership, which has again given a boost to our defense partnership with UAE.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांची सुटसुटीत पुरवण जावची हे खातीर सरकार सगळे यत्न करता असे अस्तंत आशियातल्या हालीच्या घडामोडींविषयी नवी दिल्लीत जाल्ले आंतर मंत्रालयीन बसकेत माहिती देताना पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयाची संयुक्त सचिव सुजाता शर्मा हिणे सांगले. फुटबॉलात काल गोयात मडगावात जाल्ल्या SAFF बायलांच्या वस्तादपण सर्तीत भारतान मालदीवाचेर 11-8 अशी मात केली. भारताची अवेका सिंगान 4 गोल जाल्यार गोयची खेळगडी करिश्मा शिरवोयकारान 2 गोल केल्यात. आता आयतारा भारताची फुडली मॅच बांगलादेशा आड जातली. IPL प्लेऑफ क्रिकेटात डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयज धर्मशाला हांगा क्वॉलिफायर 1 गुजरात टायटन्सा आड खेळटलो. सांजे 7:30 ही मॅच सुरू जातली. मॅचीत जैतिवंत जावपी पंगड सरळ IPL 2026 फायनलीत पावतलो, जाल्यार ह्या मॅचीत हारपी पंगडाक क्वॉलिफायर 2 आणि एक संद मेळटली. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्लीत उष्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला आणि येल्लो अलर्ट

0: जारी केला. राष्ट्रीय राजधानीत फाल्या मेरेन उष्णताय ल्हाराची परिस्थिती कायम आसतली आनी चडांत चड तापमान 44 ते 46 अशे अंश सेल्सियस मदीं उरतले. हरियाणा, चंडीगड, उदेंत मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, विदर्भ आनी अस्तंत राजस्थानांत कांय सुवातींनी आयज खर उष्णतायेच्या ल्हाराची परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, उत्तराखंड आनी अस्तंत मध्य प्रदेश ह्या वाठारांनी लेगीत उष्णताय कायम आसतली. अस्तंत बंगाल, कोंकण आनी गोंय, सौराष्ट्र, कच्छ, तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकलांत आयज उष्ण आनी दमट हवामान उरपाची शक्यताय आसा. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर, पिराय 21 ते 50 वर्सा, कोंकणी भाशेचे बरे गिन्यान, इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब तशेंच प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी आसा. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्यांची आयज नवी दिल्लीत बसका जातली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या सिक्कीम भेटेर वतल्यो. जम्मू काश्मीरात गुलमार्ग गोंडोला रोपवेच्या कॅबिनात आडकून पडिल्ल्या 300 परस चड पर्यटकांक सुरक्षित सोडयल्यात. फुटबॉलात काल गोंयात मडगांवांत जाल्ल्या SAFF बायलांच्या वस्तादपण सर्तीत भारतान मालदिवाक 11-8 अशे हारयले आनी IPL क्रिकेट क्वॉलिफायर 1 रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगड गुजरात टायटन्सा आड आयज खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.
1: मंगळकपानो तुमच्या सांगताक आसा आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल आणि तुम्ही ऐकतली कातारांची कार्यावळ. कार्यावळ मुखार व्हरतना ऐकूया इस्टर नरोना यांच्या आवाजातल्यान हे मंगळाचे कातार.

इष्टर नरुणाचा आवाज मी ऐकलोय हा कतरा खातीर आणि कतरांच्या कार्यावळीत निमाणे कडेन वयतना ऐकूया मुकेश खाटवळांच्या आवाजातल्यान हे निमाणे कतार.

यश आणि आता वेळ झाला 9 वाजून 3 मिनिटं माया रुच सदाबहार ह्या आदल्या हिंदी ओल्ड फिल्मी गीतांच्या कार्यावळीचं. मग ऐकपनो कार्यावळीची सुरुवात करूया आशा भोसले ह्यांच्या आवाजातल्यान. रवी हाणी संगीतबद्ध केल्ले हे गीत आणि नई मा ह्या फिल्मातले हे गीत सर्वथ हाणी ह्यांची रचना आशा भोसले ह्यांचा आवाज नई मा ह्या फिल्मा खातीर. ऐकूयात आशा भोसले हांचो आवाज सदाबहार ह्या तुमच्या आमच्या आवडीच्या कार्यावळीत.

मोगळा कप्यानो, तुम्ही नुकतंच ऐकलं एस जानकी यांचा आवाज डाकू भूपट ह्या फिल्मातले. हे गीत आशिले एस एल मर्चंट हांणी संगीतबद्ध केल्ले आणि रचना आशिली प्रेम धवन हांची. एस जानकी यांचा आवाज तुम्ही नुकतंच ऐकलो ह्या कार्यावळीन. मुखार वयताना ऐकूया सुमन कल्याणपूर हांचो आवाज ह्या मुखावयल्या गोड गीता खातीर.

सुमन कल्याणपूरांचो आवाज तुम्ही निकतोच ऐकलो ह्या गीता खातीर. मोगळ्याक पेनो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. आणि हे गीत आशिल्ले बुन जो बन गे ह्या फिल्मातले. सुमन कल्याणपूर हांचो आवाज सतीश भाटिया हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत बुन जो बन गई मोती ह्या फिल्मातले हे गीत ऐकले तुम्ही. सुमन कल्याणपूर हांचो आवाज आणि हे जे गीत जावन आसा ते 1967 ह्या वर्सातले. मुखार वयताना ऐकुया महेंद्र कपूर हांचो आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर.

इष्टानो, तुम्ही ऐकले हमराज ह्या फिल्मातले गीत महेंद्र कपूर हांचा आवाज रवी आणि संगीतबद्ध केले आणि साहिर हांनी बरिल्ले हे गीत हमराज ह्या फिल्मातले. ह्या फिल्माचे खाशेलेपण म्हणजे हे फिल्मचे असा ते बी आर चोप्रा हांनी डायरेक्टेड केल्ले फिल्म आणि गोल्डन इरा ह्या अशा एक फोकस त्या फिल्माचेर वयता. आणि त्याचबरोबर हे जे गीत तुम्ही नुकतेच ऐकले ह्या गीताक बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर म्हणून अवॉर्ड फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला असा लाभलो असा. आणि हे गीत लोकप्रिय असे गीत महेंद्र कपूर हांच्या आवाजातल्यान सगळ्यांक जगभरात प्रसिद्ध जाल्ले गीत म्हणून वळखले वयता. मोगाळेपणो सदाबहार ह्या कार्यावळीन मुखावयले गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले हांच्या जोड आवाजान.

अराउंड द वर्ल्ड ह्या फिल्मातले हे गीत आशिले शारदा आणि मुबारक बेगम हांच्या आवाजातल्यान. शंकर जयकिशन हांणी संगीतबद्ध केल्ले आनी शैलेंद्र हांची ही रचना. शारदा राजन अयंगार ह्यो बॉलिवूड पार्श्वगायिका म्हणून प्रसिद्ध आशिल्लो. तांणी अनेक भाषांत आपले गीत जे आसा ते प्रसिद्ध केला. हिंदी, तेलुगू, मराठी आणि गुजराती अशा विविध भाषांनी तांणी गीतां गायल्यात. त्याच्या आवाजात अनेक असे लोकप्रसिद्ध असे लोकप्रिय असे गीत रिकॉर्ड झाले असा. आणि पार्श्वगायिका म्हणून 20s किंवा ते काळातल्यो त्यो खूप एक प्रसिद्ध अशो गायिका असतात. 1966 येल्ल्या सूरज ह्या चित्रपटातले तितली उडी उडजो चली ह्या सुप्रसिद्ध गीता खातीर जो आवाज असा तो तांचोच शारदा अयंगार हांचो. मोगाळपणो तुम्ही ऐकतात सदाबहार ही कार्यावळ आणि कार्यावळीन मुखावयलो आवाज मुकेश आणि उषा तिमोडी हांचो.

ह्याशिले परिवार ह्या फिल्मातले गीत मुकेश आणि उषा तिमुडी हांचा आवाज के कल्याणजी आनंदजी हांणी संगीतबद्ध केल्ले आणि ही रचना आशिल्ली शैलेंद्र हांची, माफ करा, गुलशन बावरा हांची ही रचना आशिल्ली परिवार ह्या फिल्मातले गीत मुकेश आणि उषा तिमुडी हांचो आवाज आणि के कल्याणजी आनंदजी हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत तुम्ही ऐकले सदाबहार ह्या कार्यावळीन. मुखार आयकप्यानो कार्यावळीन मुखार वयताना ऐकुया आता मोहम्मद रफी हांचो आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर.

तुम्ही ऐकले दिल ने पुकार आहे ह्या फिल्मातले हे गीत मोहम्मद रफी यांचा आवाज, कल्याणजी आनंदजी आणि संगीत पथ्य केले आणि मोगळक पॅनो रचना आशिली इंदिवर हांची. दिल ने पुकारा ह्या फिल्मातले हे गीत सदाबहार ह्या कार्यावळीन तुम्ही निकतेच ऐकले. कार्यावळीन घेऊया आता एक लहानसा ब्रेक.

बुन जो बन गई मोतिहा फिल्मातले हे गीत मुकेश हाचो आवाज सतीश भाटिया हाणी संगीतबद्ध केल्ले आणि रचना आशिल्ली भारत व्यास हांची. बुन जो बन गई मोती ह्या फिल्मा खातीर मोगळक पेनु सदाबहार कार्यावळ तुमच्या सांगतक आसा आणि कार्यावळीच्या निमाणे कडेन वयतना मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर हांचो आवाज तुमच्या खातीर. फर्ज ह्या फिल्मातले हे गीत मोहम्मद रफी सुमन कल्याणपूर हांचो आवाज लक्ष्मीकांत पेरेलाल हांणी संगीतबद्ध केल्ले आनी आनंद बक्षी हांची रचना फर्ज ह्या फिल्मा खातीर सदाबहार ह्या कार्यावळींतल्यान.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. वेळ होतोय मराठी संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया श्री गणेश स्तुतीने. शंकर महादेवन यांचा आवाज सूर निरागस हो ह्या गाण्यासाठी.

श्रोते हो, तुम्ही ऐकलात शंकर महादेवन यांच्या आवाजात सूर निरागस हो हे गीत. पुढे जाताना ऐकूया श्रेया घोषाल यांच्या आवाजात हे पुढचं गीत, ज्यांच्या गाण्याने प्रत्येक मन प्रसन्न होतं. ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरात नीलकंठ मास्टर या चित्रपटातील हे गीत, गजेंद्र अहिरे यांची रचना, मराठी संगीताच्या या कार्यक्रमात.

पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या आवाजात हे गीत होतं. संगीत कैकई या नाटकातील शांताराम नांदगावकर यांची रचना आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत तुम्ही ऐकलत पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या आवाजात. मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पुढचं गीत राजेंद्र जोशी यांच्या आवाजात.

राजेंद्र जोशी यांच्या आवाजात हे गीत होतं. मंगेश पाडगावकर यांची रचना, स्वरानंद राजेंद्र जोशी यांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकलं मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. कार्यक्रम पुढे नेत असताना आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आवाज या पुढील गीतासाठी.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे स्वर हे सुंदर असं गाणं आणि ही सकाळ खूप आवडण्यासारखी आहे. शंकर बालाजी शास्त्री यांची ही रचना तुम्ही ऐकलीत. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात रामकृष्णा बुवा वझे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत मराठी संगीताच्या या कार्यक्रमात. पावसाळी वातावरण, ऊन, पाऊस आणि या वातावरणाशी अगदी जुळणारा भाव म्हणजे प्रेमभाव. कार्यक्रम पुढे नेत असताना ऐकूया श्रेया घोषाल यांच्या आवाजात हे पुढील गीत.

श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात तुम्ही हे गाणं ऐकलत मराठी संगीताच्या कार्यक्रमात. मराठी रंगभूमी, मराठी नाट्यसंगीत आणि या पूर्ण संगीतसृष्टीने विळखा घातलेल्या या आपल्या मराठी मनाला एक वेगळे स्थान आहे. मराठी संगीत आणि त्यातल्या त्यात मराठी नाट्यसंगीत एका वेगळ्या उंचीवर पोचले आहे असे आपण म्हणू शकतो. कार्यक्रमात पुढचं गीत कीर्ती शिलेदार यांच्या

श्रोतेहो, अण्णासाहेब किर्लोस्कर यांची ही रचना संगीत शाकुंतल या नाटकातील हे नाट्य संगीत कीर्ती शिलेदार यांच्या आवाजात तुम्ही ऐकलत. मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढचा आवाज महेंद्र कपूर यांच्या स्वरात.

महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात हे गीत तुम्ही ऐकलत. मधुसूदन काळेकर यांची रचना, मधुसूदन कालेलकर यांची रचना, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर यांचा आवाज आणि एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत मराठी संगीताच्या कार्यक्रमात. आणि कार्यक्रमाच्या शेवटी सुरेश वाडकर यांचा आवाज तुमच्यासाठी.

सुरेश भट यांची ही रचना, रवी दाते यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत तुम्ही ऐकलं सुरेश वाडकर यांच्या आवाजात. आणि या गाण्याबरोबर मराठी संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय.

105.4 मेगाहर्ट्स तशेच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या एपावरवी तुम्ही ऐकतात एफएम रेनबोच्यो तरेकवार शुकार्यावळी. 11 वरां जाऊन 5 मिनटां आमच्या स्टुडिओच्या घड्याळांत आणि एफएम रेनबो तुमच्या खातीर सजयता आयचे कोकणी सुगम संगीत.

बाकीबाब बोरकर हांची ही रचना आशिल्ली, बाळ बर्वे हांणी स्वरबद्ध केल्ली आणि हो स्वर आशिल्लो अजीत कडकडे हांचो. कोंकणी सुगम संगीताचो हो प्रोग्राम FM Rainbow 7.

अनूप जलोटा हांच्या आवाजातले हे गीत तुम्ही ऐकले. या कार्यक्रमात आता दर्शना मणेरकर. रचना बाकीबाब बोरकरांची, संगीतकार अशोक पत्की.

कोकणी सुगम संगीताची कार्यावळ इथल्यान सोंपता बरोबर 12:05 आयकुंगरावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित केल्ले इंग्लीश खबरापत्र आणि त्याच्या उपरांत 12:10 आयकुंगरावात फिल्मी गीतांचा प्रोग्राम चित्ररंजन ओनली ऑन FM रेनबो

12 वाजून बरोबर 10 मिनिटात 14 सेकंद आता तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचा एफएम रेनबो. चित्ररंजन हा फिल्मी गीतांचा प्रोग्राम काय खेळा भितर, पण त्याच्या पहिली एक नजर आज उतरावच्या कार्यक्रमांची.

0: खबरापत्र चार वरांचेर आसतले, चार वर दोन पांच मिनटांचेर मागणी गितांचो प्रोग्राम. आयज सांजेच्या सभेंत पांच वर दोन धा मिनटांचेर रॉक ऑन हो कार्यक्रम. पांच पसिसांक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत रविंद्र घंगुर्डे हांच्या गायन आसले राग मारू बिहाग. रेनबो सांज स वर्जून पांच मिनटांचेर जाल्यार कोंकणी खबरापत्र आसले स वर्जून तीस मिनटांचेर. सांजेच्या सभेंत प्रादेशीक खबरो सात वर्जून वीस मिनटांचेर तुमचे खातीर. जाल्यार सप्तकी हॅलो चित्ररंजन हो फोन इन प्रोग्राम सात वर्जून धा मिनटांचेर. सदा भशेन कांतारा रातच्या आठांक, जाल्यार आठ वर्जून तीस मिनटांचेर पोरणी हिंदी फिल्म गितां आसतली सदाबहार ह्या कार्यावळी अंतर्गत. सप्तकी ट्युजडे ट्विस्ट रातच्या णव वर्जून पंदरा मिनटांचेर आनी द कंट्री म्युझिकार रातच्या धा वर्जून पांच मिनटांचेर. आयज निमणो कार्यक्रम हार्ट टू हार्ट रातच्या अकरा वर्जून धा मिनटांचेर. आमचे हे सभेंत कांतारां आसतली एक वर्जून पांच मिनटांचेर, जाल्यार मराठी गितांचो प्रोग्राम आनी तातूंत भावगितां घेवन येता उशा दोन वरांचेर. मुखेल खबरो आसतल्यो अडेचांक. आनी आतां कांय खिणा भितर फिल्मी गितां चित्ररंजन कार्यावळींत.
1: नमस्कार, हांव रघुनाथ साकोर्डेकर, एक नाट्य कलाकार. आकाशवाणीक ह्या वर्सा णव्वद वर्सां पुराय जाता. ह्या खातीर आकाशवाणीक मना काळजा सावन खूब खूब परबी. खरें म्हळ्यार आकाशवाणी आयकत आयकत हांव ल्हानाचो व्हड जालो. आदी युववाणी कार्यक्रम ते आतां नभोनाट्या मेरेन हांव आकाशवाणी कडेन संबंदीत आसा. म्हजे कलात्मक व्यक्तिमत्व घडोवपांत आकाशवाणीचो हात आसा. आकाशवाणीक खूब खूब परबी.

म्युझिकली यॉज 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो 12:13 तुम्ही ट्यून केला एफ एम रेनबो 7 फिल्म गीतांचं प्रोग्राम चित्ररंजन. कार्यक्रमाच्या आरंभाक बाजी फिल्मा खातीर अनु मलिक हांचो ऑर्केस्ट्रा, उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती हांचो स्वर, जाल्यार मजरूह सुलतानपुरी हांचे हे गीत.

बासी फिल्मा खातीर उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांचा जोड स्वर तुम्ही ऐकलो. चित्ररंजन करमत आता कुमार सानू आणि अलका याग्निक

0: तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झ आंचेर एफ एम रेनबोर्न रेनबो रिव्ही चित्ररंजन हा फिल्मी गीतांचा प्रोग्राम ऐकू गेलो बरोबर 12:30 ऐकू रावात मुखेल खबर आणि त्याच्या उपरांत ये सिलसिला जारी रहेगा.
1: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं.
2: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी सीएससी सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
3: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज नरेंद्र मोदी सरकाराच्या कार्यकाळाक 12 वर्सां पुराय जाल्ल्याची तोखणाय करून भारताच्या संस्कृताय आणि उदरगतीच्या प्रवासातलो हो एक परिवर्तनकारी टप्पो अशें वर्णन केला. नवी दिल्लीन क्लॉड विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेचो समारोप झालो. हे बसकेचे अध्यक्षपद विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी केले. सरकारान राष्ट्रीय खेळा शासन नेम 2026 अधिसूचित केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज सावन 3 दिसांच्या सिक्कीम भोंवडेर गेल्यात. थंय त्यो वेगवेगळ्या कार्यावळींक हाजीर रावतल्यो. चिखली चर्चेचे फादर बॉलमॅक्स परेरा हांकां गोंय वैजकी महाविद्यालय इस्पितळान आयज सकाळी उपचारा वेळार मरण आयले. आनी गोंय राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान सगळ्या सरकारी

वीस सरकारी अनुदानित आणि विना अनुदानित मिडल हायस्कूल आणि हायर सेकंडरी शाळांनी आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड 2026 आणि अमृत कुंभ सन्मान 2026 या सर्तीन वाटेकार जावपाचे आवाहन केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

12 वाजून बरोबर 45 मिनिटात आता तुम्ही ट्यून केला FM रेनबो. FM रेनबो वरवी चित्ररंजन करावळ, फुडे वर्तना समीर हांची गीतरचना. हे गीत आनंद मिलिंद हांणी स्वरबद्ध केल्ले, अलका याग्निक आणि कुमार सानू हांच्या जोड स्वरांत. फिल्म सनम

पलकें हो खुली या बंद सनम, टक्कर फिल्मातले हैं गीत अलका याग्निक आणि कुमार सानू हंचो आवाज, राणी मलिक हंची गीत रचना आणि संगीतकार

चित्ररंजन ह्या कार्यक्रमात आता निमणे सुवातेर ऐकूया जसपिंदर नरुला हांचो आवाज. हे गीत असा मजरूह सुलतानपुरी हांचे फिल्म जानम समझा करो.

चित्र रंजन हो कार्यक्रम 105 और 4 मेगाहर्ट्जांचेर एफएम रेनबो सेवेन कांय खिणा भितर बरोबर एक वरांचेर आयकुंबराबाद दिल्ली केंद्रा वयल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदी खबरापत्र आनी तेचे उपरांत कांतारां आसतली एक वर 2:05 मिनटांचेर घेवन येता उशा आयकत रावत होच चॅनल 105.4 मेगाहर्ट्जांचेर एफएम रेनबो।

0: जो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हटल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन आसा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाइपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेवूय बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना।
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राउंड पाइपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा। तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव आसत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाइपलाईनीच्या कुशीक खणपाचे काम टाळचे।
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर।
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा। लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा।

FM 105.4 मेगाहर्ट्स तशेंच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या एपावरवी तुमी आयकतात तरेकवार अश्यो कार्यावळी. हांव उशा दिता येवकार तुमकां सगळ्यांक आयच्या कातारांनी.

सारसोगळोच दिसता काळू तू मोजे फूल तू एक बुलबुल तुझ्या मोगान हांव जाला गुल तुझे मुखार माणका मोजा

तूं म्हजें सूख गायतालीं रिटा रोज आणि आल्फ्रेड रोज. मोगाळकू पॅनो दनपारच्या 1:24 आमच्या स्टुडिओच्या घड्याळांत तुम्ही ऐकतात. 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो, तसेच न्यूज ऑन एअर या आमच्या ॲपावरवी तुम्ही ऐकतात FM रेनबोच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. मोगाळकू पॅनो तुमच्या आवडीचो हो चॅनल खास करून तुमचे खातीर घेऊन येतात दर दिसा दनपारच्या 1:05 सावन तुमचे आवडीची कांतारां ऐकत रावात FM रेनबो. आणि कांताराचे हे वळेरेंत आता घेऊया एक लहानसोच ब्रेक.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: गांव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्यान.
2: गावांमदी खास नाव गांव रे मजो गांव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गांव आणि हाव.

प्लातिल्दा गायतालें काजार जालो. प्लातिल्दाचो हो ताळो आमी आयकलो आयच्या कातारांनी 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो, तुमच्या आवडीचो हो चॅनल. तुमचे खातीर घेवन येता ह्या खिणार रुचीक आनी स्वादीक अशी कातारां. मोगाळ पेनू घेवया ल्हानसोच ब्रेक, रोकडीच परती मेळुया.

हाँ प्रज्वल साकरदंडे, हाँ हिस्ट्री शिकयता आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री एंड असोसिएट प्रोफेसर ऑफ हिस्ट्री एंड हिस्ट्रीचे बुक्स बरयल्या आणि दायज वाटोवपाक हांव खूब वावुरता. 90 इयर्स सेलेब्रेट करता आकाशवाणी म्हणून तांकां हांव पयली सुवातेर हुनहुनीत परबी दिता. कारण हो प्रवास जो 90 वर्सांचो आसा तातूंत भितर आमी जे श्रोते म्हणजे जे आयकुपी आसात रेडिओचे, आय एम अ बीग फॅन ऑफ रेडिओ. कारण रेडिओ हांव सकाळच्यान आयकता आणि रेडिओचे जे स्पेशली जे गोयचे रिलेटेड प्रोग्राम असतात, कोकणीची कातारां असतात, जे कोकणी रिलेटेड प्रोग्राम असतात ते म्हाका आयकुपाक खूप आवडटा. आणि रेडिओच्यो ज्यो बातम्यो सगळी सॉंग्स किती किती असतात पण दॅट इज रिअली रिअली एंटरटेनिंग. कित्याक तू काम करता असताना रेडिओ, इवन गाडयेन सुद्धा हांव रेडिओ आयकता. रेडिओक हांव परबी दिता आणि रेडिओचो हांव सदांच फॅन असतो.

नमस्कार, यो आसात कांय मुखेल खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लींत क्लॉड विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेचें अध्यक्षस्थान बसयलें. ह्या बसकेक ऑस्ट्रेलियाचे विदेश वेव्हार मंत्री तशेंच जपानचे विदेश वेव्हार मंत्री आनी अमेरिकेचे विदेश वेव्हार सचीव हाजीर आशिल्ले. भारताची डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ घटमूट करपाचे दिखेन आनी नागरिकांक सुधारीत इंटरनेटाची सोय दिवपाच्या महत्वाच्या पावड्यार दूरसंचार खात्यान पीएम वाणी म्हळ्यार प्रधानमंत्री वायफाय प्रवेश नेटवर्क संवाद ह्या चौकटी खाला कांय सोप्यो सुदारणा सुरू केल्यात. केंद्रीय घर मंत्री अमित शहा हांणी आयज राजस्थानांतल्या भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सिमेवेल्या सांचू सीमा चौकीक भेट दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज नरेंद्र मोदी सरकारच्या 12 वर्सांचो कार्यकाळ पुराय जाल्ल्या खातीर कौतुक केलें आनी ह्या काळाक भारताच्या सांस्कृतीक आनी विकासात्मक प्रवासातलो एक परिवर्तनात्मक टप्पो अशें म्हणून वर्णन केला. सरकारान राष्ट्रीय क्रीडा नियामक मंडळ नियम आनी राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण नियम अधिसूचीत केल्यात. भारत आनी अमेरिकेन आयज मोलादीक खनिजां आनी दुर्मीळ मूलद्रव्यांचो पुरवठो खणकाम आनी प्रक्रिया सुरक्षीत

अरे ये इत जाल्यार सोगले द्वाटेन येता रे मुनिशाचेर ये सोगले मोगान पडोन बारवो मुज तोगलेचेर तो निमणो चेडो नदर मारीत नाचलो चेडवांचेर पूण गेल्या आयतारा दिसता काय पळयला बेक बेहोडपाचेर चोगुई मोगान पडल्यात पुतांची कोबर न्हय घोरी रोडयतेलेत म्हाका करून त्या दुखांच्यो जोरी

मुझे पूत आम्ही ऐकल्लो ताळो, पद्मश्री एम बॉयर हांचो आणि आता आंजा सारखें चेडूं तुमच्या आमचे भेटेक येता हो ताळो आसा जेरोम डिसुझा हांचो.

जेरोम डिसुजा आणि सांगा ती गायतारे गीत आंच्या सारखे चेडू. मोग आयकुप्यानो ऐकत रहा तुमच्या आवडीची ही कांतारा एफ एम रेनबोतल्यान जी येता दर दिसा दनपारा एक वर जावन पांच मिनटां ते दोन वरां मेरेन. तरेकवार गीतां तरेकवार संगीत तुमचे खातीर आसा आकाशवाणी ऐकत रहात. आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनूय चॅनल सकाळी स ते रातची बारा वरां मेरेन आकाशवाणी आसा खास तुमचे खातीर.

इस्तोरी मोग करणारा चिमो गायको पॅनो आम्ही ऐकलो ताळो उशा उत्तूप हांचो गायताना मोग आणि राग आणि आतां ल्हारा ल्हारा तारू तुरू तुरू धांवता सांगता पी बी श्रीनिवास आणि एस जानकी.

अमित कुमार हांचो ताळो आमी आयकलो गायताना सुंदर तू गोवा. वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत. वीर जवान.

जाऊन असले आमीग यंग चिको आणि एम बॉयर मग ऐकूप्यानो ह्याच गीता सांगाता सोपता तुमची आमची ही भेट आईच्या रुचिक आणि स्वादिक अशा कांतारांनी. हाय अखिनार, हा उषा तुमचा निरोप घेता. तुम्ही ऐकत राहा 105.4 MHz FM रेनबो.

कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड, पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

105.4 MHz तसंच न्यूज ऑन एअर या आमच्या ॲपद्वारे आपण ऐकत आहात FM रेनबोचं प्रसारण. दुपारचे 2 वाजतायत. रसिका हो सादर आहे भावगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मी उषा.

माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात, मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात. श्रोते हो, शैलेश रानडे यांचा स्वर आपण ऐकत होता. संदीप खरे यांचं गीत आणि संगीत होतं. रसिक हो, मनात येणारे कितीतरी विचार आणि त्याभोवती गुंफणाऱ्या आठवणी, याच आठवणींचा धागा घेऊन जुळणारी मनाची तार आणि सजणारं गीत. दिसं नकळत जाई, सांज रेंगाळून राही, असंच काहीतरी.

कवी सौमित्र यांची ही गीतरचना होती. गीत संगीत आणि स्वर मिलिंद इंगळे यांचा होता. रसिक हो, भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM रेनबोच्या या प्रसारणातून.

0: रसिक हो, आपण ऐकत होता कवी सुधीर मोघे यांची गीतरचना आणि आशा भोसले यांचा स्वर. संगीत नियोजन श्रीधर फडके यांचं होतं. भावगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM रेनबोच्या प्रसारणातून.
1: तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष. संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर. तिन्ही सांजा.

अरुण दाते यांचा स्वर आपण ऐकत होता. कवी मंगेश पाडगावकर यांची गीतरचना होती आणि यशवंत देव यांचं संगीत. रसिक हो, भावगीतांच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात आपल्या आवडीची गीतं. आणि आता यानंतरचा स्वर आहे श्रीधर फडके आणि महालक्ष्मी अय्यर यांचा.

श्रीधर फडके आणि महालक्ष्मी अय्यर यांचा हा स्वर होता. रसिक हो भावगीतांचा हा कार्यक्रम. आता कार्यक्रमात शेवटी अनुराधा पौडवाल यांचा स्वर.

नमस्कार, हे आसात कायमू खेल खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज नवी दिल्लीन क्लॉड विदेश वेव्हार मंत्र्यांच्या बसकेचे अध्यक्ष स्थान भूषयले. ह्या बसकेक ऑस्ट्रेलियाचो आणि जपानचे विदेश वेव्हार मंत्री तशेंच अमेरिकेचे विदेश वेव्हार सचिव हाजीर आशिल्ले. भारत आणि अमेरिकेन आयज मोलादीक खनिजां आणि दुर्मीळ मूलद्रव्यांचो पुरवठो, खणकाम आणि प्रक्रिया सुरक्षित करपाच्या हेतान एका महत्वाच्या द्विपक्षीय कबलातींचेर सयो केल्यो. भारताची डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ घटमूट करपाची दिखेन आणि नागरिकांक सुधारित इंटरनेटाची सोय दिवपाच्या महत्वाच्या पावड्यार दूरसंचार खात्यान पीएम वाणी म्हळ्यारूच प्रधानमंत्री वायफाय प्रवेश नेटवर्क संवाद ह्या चौकटी खाला कांय सोप्यो सुदारणा सुरू केल्यात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज नरेंद्र मोदी सरकारच्या 12 वर्सांचो कार्यकाळ पुराय जाल्ल्या खातीर तांचे कौतुक केले आणि ह्या काळाक भारताच्या सांस्कृतिक आणि विकासात्मक प्रवासातलो एक महत्वाचो टप्पो असे म्हटला. NH-66 कुंकळी ते बेंडोर डेम मेरेनच्या रस्त्याक फोर लॅनिंग खातीर केंद्र सरकारान 1,880.11 कोटी मंजूर केल्यात. आनी गोंयचो डॉ स्वप्नील साळकर हांकां मुंबय हांगा आयोजित प्रतिश्ठीत स्क्रीन रायटर्स असोसिएशन अवॉर्ड्स 2026 सर्तीन स्टोलन ह्या OTT चित्रपटा खातीर सर्वोत्कृश्ट पटकथा आनी सर्वोत्कृश्ट कथा हे पुरस्कार मेळ्ळ्यात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जसे CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, त्यामुळे बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता.
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा. तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगे शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरान उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.
2: मेरा एक जिद्दी पड़ोसी है, पूरी कॉलोनी ने सोलर पैनल लगवा लिए हैं, पर वो मानने को तैयार ही नहीं था कि सच में बिल जीरो आ सकता है. मैंने कहा बेटा, नाम ही है PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना. फिर एक एक करके सबका बिजली बिल जीरो आने लगा, तब बोला अब लगवा ही लेता हूँ. PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना जुड़ने के लिए रजिस्टर करें PM सूर्य घर .gov.in.

याच ठिकाणी निघतोच तुम्ही ऐकलो प्रादेशिक खबरो. आणि आता हॅलो चित्ररंजन ही कार्यावळ पुढे वरूया. आणि तुमका जर या कार्यावळीत फोन करपाचा असा जाल्यार मुजरत तुम्ही फोन करू शकता 2444-4457 2444-4457 किंवा 2421-285 2421-285.

इष्टानो तुम्ही ऐकतात कार्यावळ हॅलो फरमाईश. हॅलो चित्ररंजन. या कार्यावळीन तुम्हाला जर फोन करपाचा असा जाल्यार मुद्रत तुम्ही फोन करू शकता 222-4457 किंवा 2421-2852 2421-285.

0: 105.4 मेगाहर्टझांचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेंतल्यान उलयता. उलयत येस इश्टानो, तुमी आयकताले केल्यावर. हॅलो चित्ररंजन, 7:58 जाल्ली आसात. कांय खिणा भितर आयकुया मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. गोंय घटक राज्य दिसाच्या सुवाळ्याक उपराष्ट्रपती डॉ सी पी राधाकृष्णन हे मुखेल सोयरे ह्या नात्यान गोंयांत येतले. कुंकळी ते 42 मेरेनच्या रस्त्याच्या चारपदरीकरणा खातीर 1,880 कोटी रुपयांचो निधी मंजूर केल्ल्या खातीर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांचे उपकार मानल्यात. आयचे हे धावपळीच्या युगांत दरेक मनशान आपले भलायकेची जतनाय घेवप गरजेचें आसा अशें दिवचलेचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांणी म्हळां. पर्वरे मतदारसंघात पयलेच खेपे घडोवन हाडिल्ल्या आमदार चषक क्रिकेट सर्तींत बायलांच्या गटांत पॅन द फ्रांक वॉरियर्स जाल्यार दादल्यांच्या गटांत रवळनाथ युनायटेड पंगड

पूण शेजाऱ्या शेजाऱ्या मोत्या सोंग जाय सोशणी काय गोरजीच्या वक्तार आमी सोयरे भाव भयण घोडयेक आसो ना माय पाय वायटा बोऱ्याक

जाओ, दुर्गमान पासून जायत तो शेजारी जी गोरजेन माता दाव। देखून शेजारी शेजाऱ्यांनी चलोन जाय मोय मोगान, येवशीन आयकोन तेवशीन भायर घालचें किदें म्हणल्यार रागान। खंयच्याय वखदार पावगे पावगे म्हूण बोमाशी भिशाण्यार थान, आयल्या शिवाय रावचो ना तो शेजारी ओ शेजान।

ते पावट तीग जाताय पुड्यान सोना पाय माय सोयरी दायरी बोऱ्याक धावन येतात वायटात कोण जायना एकटाय वायटाक पावता तो शेजारी मोगाल रफ्ता चिठाय मरण तूं कोबार जात लागतात सोयऱ्या ज्वारी मना कुंजात वयर माव म्हूण कोत्तात तूं

Sunday, I'm going to get

सुक्रीन आणि एच ब्रिटन यांच्या ताव्यान तुम्ही नुकतेच कातार ऐकले माय जाय. इष्टांनो, तुम्ही ऐकतात कातराची कार्यवळी 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्या.

हेमंत कुमार आणि हेलन यांच्या ताव्यान हे कांतार निकतेच तुम्ही ऐकले. आणि कांतारांच्या कार्यावळीन निमणे कडेन ॲडॉल्फ यांच्या ताव्यान ऐकूया कांतार आदिउश.

0: Adolfo, antes también estuve en con adiós, ni a Catara Sangata Kaichi, Catara Chicareo, Hana Sopta.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
1: कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायिल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक म्हायती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
2: 1 जून 2024.
1: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
2: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.

104.4 MHz आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेतल्या उलयता. 8:30:50. येस वेळ झाला पोन्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यवळ्याक पचो. सदाबहार.

0: अब हम गए काम से, धड़कने लगता है।
1: आणि आता ऐकूया पेईंग गेस्ट फिल्मातले गीत, किशोर कुमार आणि आशा भोसले आणि गायले मजरू सुलतानपुरी यांचे।